ओम विष्णुरा विष्णुरा विष्णुः श्रीमदा भगवतो महा पुरुषस्य विष्णुः।